नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो चॅनलावेल्यान आम्ही उलयतात. तेचबरोबर 1278 किलोहर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक मेळटा न्यूज ऑन एअर आणि आकाशवाणी पणजी. आयजवार आयतार, भारतीय सौर दीस 3 ज्येष्ठ शके 1948 म्हळ्यारच 24 मे 2026. आता सकाळची बरोबर 5:55 ह्या खिणाक 5:56 आणि 4 सेकंद जातात. आयच्या प्रसारणातल्या कार्यावळीक आता आम्ही सुरुवात करतात. सुप्रभात.

सकाळच्या बरोबर सवर जाऊन 5 मिनिटं आणि 56 सेकंद जातात. तर मेगा 105.5 मेगाहर्ट्झ संचर आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा. ऐकूपॅनो एफ एम रेनबो सेवेन तारीख वर्षा कार्यवाहींचा आस्वाद घेऊच्या पहिली घेऊया एक नजर आमच्या तारीख वर्षा कार्यवाहींच्या रूपरेषेचेर. इशे 5.4 मेगाहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफ एम रेनबो सेवेन बरोबर सर्वर जाऊन 10 मिनिटांचेर तुमकां ऐकूंक मेळटली भक्तिगीतांच्या सुरांनी सजिल्ली कार्यावळ पुष्पांजली. तर उपरांत सर्वर जाऊन 32 मिनिटांचेर आयकात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. आज ह्या कार्यावळींत ऐकूया संगमेश्वर गुरव हांचे गायन. तांणी आपल्या गायनांतल्यान सादर केल्लो राग अहिर भैरव. उपरांत 7:10 आसली कार्यावळ नमस्कार गोवा. ऐकपनो ही कार्यावळ तुमकां सकाळच्या 8 वरां मेरेन ऐकूंक मेळटली आणि ह्या कार्यावळी मजगती 7:25 ते 7:30 मेरेन ऐकात कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो. सकाळच्या 8:15 ते 9 वरां मेरेन ऐकात तारीख वर्षी कांतारां आणि ह्या कार्यावळी मजगती 8:40 ते 8:50 मेरेन ऐकात कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. 9 वरांचेर आसतली सदाबहार ही हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ. तर 10:10 सावन आस्वाद घेयात तर 1 वर्षा मराठी गीतांच्या कार्यावळीचो. कोकणी गीतांचो आस्वाद तुमकां घेऊंक मेळटलो सकाळच्या 11:05 आणि उपरांत चित्ररंजन ही कार्यावळ आसतली दनपारच्या 12:10 सावन. ऐकपॅनो ही कार्यावळ जाल्या उपरांत दनपारच्या 1:05 सावन आसतली कांतारां. तर उपरांत 2 वरांचेर आयकात नाट्य गीतांची कार्यावळ. 2:30 सावन सुरुवात जातली पाश्चिमी संगीताच्या कार्यावळीक. सुरवातीक आसतली ज्यूक बॉक्स. तर उपरांत 3 वरांचेर आसतली आमची प्रायोजित कार्यावळ स्पायस. 3:10 सावन आयकात कंट्री म्युझिक आणि उपरांत सांजेच्या 4:05 आयकात आरजेस चॉईस. ही कार्यावळ जाल्या उपरांत सांजेच्या 5:10 पॉप टाईम. ही कार्यावळ जाल्या उपरांत सांजेच्या 5:35 आसतली भावगीतांची कार्यावळ. आणि ह्या कार्यावळी सावन सुरुवात जातली तर 1 वर्ष कोकणी मराठी हिंदी गीतांच्या कार्यावळीक. सांजेच्या 6:05 आसतली रेनबो सांज आणि ही कार्यावळ तुमकां ऐकूंक मेळटली सांजेच्या 7:05 मेरेन. ऐकपॅनो ह्या कार्यावळी मजगती 6:30 ते 6:35 मेरेन ऐकात कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो. भाऊचे बलकांव आसतले सांजेच्या 7:10 तर भाऊचे बलकांव तुमकां ऐकूंक मेळटले सांजेच्या 7:58 मेरेन. आणि ह्या कार्यावळी मजगती 7:20 ते 7:30 आयकात कोकणीतल्यान.

प्रादेशिक खबरों। हेलो गोयकारा असली 8 वरान 9 वरान चेर 9 वरान चेर 9 पुरतून एक फावट 9 वरान 15 मिनटांचे सुरुवात जातली। पश्चिमी संगीताच्या कार्यावळी सुरुवात एक असली संडे ऑन द रॉक्स, तर उपरांत तुमच्या आवडीच्या गीतांच्या आधारित कार्यावळ जी असली तुमच्या फोन इन रिक्वेस्टिंगचेर असली 10 वरान 5 मिनटांचेर, तर उपरांत आयकपॅनो रातच्या 11 वरान 10 मिनटांचेर सॉफ्ट रॉक ही कार्यावळ झाल्या उपरांत बरोबर 12 वरान 5 मिनटांचेर आमी आमच्या एफ एम रेनबो सेवेंतल्यान तुमचो निरोप घेतली। तर ही आशिल्ली रूपरेषा आमच्या एफ एम रेनबो सेवेंत वितरपी कार्यावळींची। तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा।

सगळ्याची बरोबर सर्व्हर जाऊन 10 मिनिटं आणि 15 सेकंद झाले असतात. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राची FM रेनबो सेवा. ऐकपॅनो FM रेनबो सेवेन ह्या खिणाक महिमोगाचो योकार आयच्या ह्या सुंदर अशा देवान दिल्ल्या आमकां दिसांत आणि ह्या सुंदर दिसांत जे तरेकवारश्यो कार्यावळी आमी तुमच्या खातीर घेवन आयल्यात तातूंत आणि ह्या गीतांच्या आणि कार्यावळींच्या वळेरेक आज सुरवात करूया. देवाक आर्गां देऊन ऐकून तर एक बार अशी सुंदर अशी भक्तीगीतां पुष्पांजली ह्या कार्यावळींतल्यान ऐकपेनो पुष्पांजली ह्या कार्यावळीक आणि आयच्या ह्या मंगलमय दिसाक सुरवात करतना चलात नमन करूया बाप्पा गणपतीक आणि मागूया की आयचो हो दीस खंयच्याच विघ्नाशिवाय पार पडचो आणि आमची जीण आनंदमय आणि सुखी उरची. आणि ऐकूया श्री गुलशन कुमार हाणी गायली गणेश वंदना.

अगं पण ह्या गीता सांगतकच वेळ झालो असा 105 अंशार मेगाहर्ट्सा वेल्यान ह्या खिणाक पुष्पांजली ह्या भक्तिगीतांच्या सुरांच्या कार्यावळींतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. आयकत रावात 105 अंशार मेगाहर्ट्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा.

सगळ्याबरोबर सर्व्हर जाऊन 30 मिनिटं आणि 31 सेकंद जातात. मॅगेतात 105.4 MHz आंचर आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा आणि FM रेनबो 7 ऐकू पॅनो ह्या खेळात आस्वाद घेऊया ह्या वराच्या मुख्य खबरांचा.

नमस्कार अवक्षता, यू एस आत काय मुखेल खबरो. भलायकी आनी कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा हांणी भलायकी सेवा मुळाव्या साधन सुविधा वांगडाच भलायकी तज्ञ आनी वैजकी वेवसायिकांक प्रशिक्षण दिवप तितलेंच म्हत्वाचें अशें सांगलां. अस्तंत बंगालान जुलय सावन अंदू कोलकत्तान आयुश्मान भारत येवजण सुरू जातली अशें मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी हांणी जाहीर केलां. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी काल नवी दिल्लींत बोईंग कंपनींत कार्यकारी उपाध्यक्ष जागतीक भौशीक धोरण आनी कॉर्पोरेट रणनिती जेफ शॉकी हांची भेट घेतली. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज नवी दिल्लीच्या हैदराबाद हाऊसांत अमेरिकेचे विदेश सचीव मार्को रुपियो हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतले. लष्करी आनी लष्करी तंत्रीक सहकार्याचेर भारत रशिया आंतर सरकारी आयोगा खाला जाल्ल्या 5व्या उपकार्यपंगड बसकेची समाप्ती नवी दिल्लीत झाली. भारताचे अध्यक्षते खाला ह्या महिन्याच्या 21 आणि 22 तारखेक नवी दिल्लीत 11वी वर्सुकी ब्रिक्स आतंकवादी विरोधी कार्यपंगड बसका झाली. इस्रायल आनी हेर इश्ट देशाकडल्यान उलयल्या उपरांत इराणाकडेन हॉर्मूज समुद्र खाडी उक्ती करपाविशी कबलात जाल्या अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगलें. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवीं खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. गोंयची सैमीक गिरेस्तकाय राखपाक दरेकल्यान जापसालदारकी घेवची पडटली असो उलो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मारला. इनफ इज इनफ हे चळवळी खाला गोंय घटक राज्य दिसा निमतान पणजे आझाद मैदानाचेर महासभा जातली. आयपीएल क्रिकेट सर्तींत आयज कोलकाताच्या इडन गार्डन्सांत कोलकाता नायट रायडर्स आनी दिल्ली कॅपिटल्स ह्या पंगडां मदीं मॅच आयज सांजे वेळा 7:30 वरांचेर सुरू जातली. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सकाळच्या बरोबर 6 वर जाऊन 33 मिनिटं आणि 34 सेकंद जातात. तुम्ही घेता 105.4 MHz आकाशवाणी पणजे केंद्राची FM रेनबो सेवा आणि ह्या खेळा गायकपणो FM रेनबो सेवेन वेळ झालो असा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवळीचो. आज हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवळीत

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवळीत तुम्ही ऐकत आले संगमेश्वर गुरव यांचे गायन आणि त्यांनी आपल्या गायनातल्यान सादर केलं राग अहिर भैरव. ह्या खेळात तुम्ही ऐकतात 105.4 मेगाहर्ट्झ आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

105.4 मेगाहर्ट्झच्या शर्त मेघतात आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा ऐकूपॅनो एफ एम रेनबो सेवेत ह्या खेळात तुम्ही ऐकतात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यवळ आणि ह्या कार्यवळीत नुकत्याच तुम्ही ऐकले संगमेश्वर गुरव ह्यांचे गायन आणि त्यांनी आपल्या गाण्यातल्यान सादर केलो राग अहिर भैरव. ऐकूपॅनो हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवळीतल्यान आम्ही घेऊन येतात तुमच्या खातीर खूप असे राग, खूपशी अशी माहिती, खूपशे अशे संगीत शास्त्रीय संगीताबद्दल. आणि ह्या खेळात वेळ जालो आसा ह्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यवळीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा. दर दिसा तुमच्या खातीर घेऊन येतात तरेकवार शो कार्यवळी, खूपशे अशे संगीत आणि खूपशी अशी माहिती. मुखाले सुवातेर बरोबर.

सगळ्याशी बरोबर 7:10 आणि 8 सेकंद झाले असतात. यस कहत मॅग 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची ही एफ एम रेनबो सेवा आणि एफ एम रेनबो सेवेत ह्या खेळाक वेळ झालो असा. तुमका म्हणपाचो सुंदरसो नमस्कार आमच्या ह्या सुंदरशा कार्यावळीतल्या जे नाव जावन असा.

0: जी हाँ, हेलो, वेलकम, नमस्कार. तुम्हें ट्यून इन केला 105.4. दिस इज 105.4 मेगाहर्ट्ज सेंचुरी एफएम रेनबो, म्यूजिकली ऑल योर्स. वेल, आपके दिल से हमारे दिल तक. आणि ह्या किनाग आंखे पहनो, दिल से दिल तक की ये डोर कनेक्ट करता. हाँ, तुमचे होस्ट आणि दोस्त, तुमचे मैथिली घेऊन तरीक वारशा कार्यक्रमातले हे सेगमेंट जे तुमच्या खातीर घेऊन येता खूपशे अशी माहिती, मजा, मस्ती, इन्फॉर्मेशन, एंटरटेनमेंट आणि खूपशे असे संगीत. म्हणटकच वक्त ना जाया करते हुए चलिए सुरुवात करूया आमच्या ह्या सुंदरशा कार्यवळीक. आणि ह्या कार्यवळीतले खूपशे असे सेगमेंट तुमची आतुरतायेन वाट पळयता, बिकॉज दिस इज स्पेशल संडे. आणि स्पेशल संडेन हो जावन आसा नमस्कार गोवा, हो आमचो सुंदर असो जी हा कार्यक्रम, जहां पे हम आपके लिए लेकर आए हैं हो पहिलो सेगमेंट जो असा थॉट फॉर द डे घेऊन. जी हां, आगो बहनो, जर आम्ही खंयच्या दिसाची सुरवात एका पॉझिटिव्ह नोटाचेर करत नाही, म्हणतात की दीस सुद्धा तसोच पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह असो वता, म्हणजे बरो वता. आणि आम्ही जेव्हा खुशी असता, जेव्हा आम्ही हॅपी असता, तेव्हा आम्ही आमच्या वांगडा बाकीच्यांक सुद्धा तितलीच हॅपी करता. म्हणटकच चलात, लेट्स मेक द वर्ल्ड अ स्वीट प्लेस फॉर एव्हरी वन. आणि ऐकूया आजच्या दिसाचो हो सुंदरसो सुविचार आमच्या विचारकरण ह्या सेक्शनातल्यान. आमचो हो पहिलो सेगमेंट 105.4 मेगाहर्ट्झांचेर नमस्कार गोवा ह्या कार्यवळीतल्यान.
1: महात्मा गांधी हांणी म्हणिल्लें, साहस, बळगें आणि सदाचार ह्या जिणेतल्या महान लक्ष्यांपासत आत्मसमर्पणाच्या शक्तीचो विकास करपाचो प्रयत्न करचो. ते साक्षरते परसूय चड महत्वाचे. पुस्तकी गिन्यान हे त्या उद्देशाचे फकत साधन असा.

तर जेव्हा दिवसाची सुरुवात ह्या सुंदरशा पॉझिटिव्ह नोटावेल्यान केली आसा, ह्या सुंदरशा सुविचारांतल्यान केली आसा, चलात तुमचो दीस आणि असो सुंदर असो सात्वीक आणि पॉझिटिव्ह करीत तुमकां ऐकून येता ह्या कार्यावळीतले आणि तरेकवार अशा कार्यावळी

0: तिचो कार्यकाळ व्हिक्टोरिया पर्व ह्या नांवान वळखतात. जागतीक किर्तीचे जीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ हांचोय जल्म आयच्याच दिसाचो. तांचो जल्म पुणे शारांत जालो. निसर्ग प्रेम, साहित्य प्रेम, संस्कृती प्रेम आशिल्ले जागतीक किर्तीचे हे जीवशास्त्रज्ञ. तांच्या कार्याची नोंद घेऊन भारत सरकारान पद्मश्री तशेंच पद्मभूषण हे पुरस्कार तांकां भेटयल्या. आयचेच हे दिसा 2000 वर्सा भारतीय अवकाश संशोधन संस्थेन म्हळ्यारच इस्रोन विकसीत केल्लो इन्सॅट 3B हो उपगिरो पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हांचे हस्तुकी राष्ट्राक अर्पण जालो. तर अश्यो अनेक खास घटना नोंद करता आयचो हो दीस 24 मे.
1: दिन विशेष.

जी हां, आणि हो सेगमेंट आशिल्लो आमचो दिनविशेष, जंय तुमकां म्हायती मेळ्ळी आयच्या दिसा बद्दल. आणि आय एम प्रिटी शुअर की तुम्ही ही म्हायती तुमच्या सगळ्या जी हां इश्ट मित्र, तुमचे लागचे कोणी किंवा तुमची मम्मी डॅडी हांचे कडेन मुजरत शेअर करतली. कारण अशें म्हणटात की जी म्हायती आमचे कडेन आसता ती जेन्ना आमी दुसऱ्यांक दितात तेन्ना ज्ञान वाटून वाडटा, म्हणटकच जी हां म्हायती सुद्दां वाटून वाडटाच. म्हणटकच चलात हे इन्फॉर्मेशन शेअर करीत सगळ्यांकडे, तांकां दिवया म्हायती आजच्या दिसाच्या खाशेलेपणाची. आणि ह्या खिणाक चलात बोलूया आमच्या मुखावेल्या सेगमेंटा कडेन, जी हां जो आपके पाव थिरका देगा, आपके दिल और दिमाग को जी हां मजबूर कर देगा डांस करने पे. कारण येता हो सप्तसुरांचो मुखावेलो सेगमेंट. आणि ह्या सप्तसुरांच्या सेगमेंटान हे पहिलें गीत तुमकां आयकूंक, रंगीला ह्या फिल्मांतल्यान. जी हां, क्या करे क्या ना करे.

जी हाँ, क्या करे क्या ना करे, कौन सा गाना आपके लिए चूज करूँ कौन सा नहीं, ह्या विचारांत असताना जेव्हा स्टुडिओच्या घड्याळकडे माझी नजर गेली त्यांना जी हाँ याद झाली की तुमच्या खातीर बरोबर 7 वाजून 25 मिनिटांचेर आम्ही घेऊन येतली.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या संकल्पने खाला आनी चॅक बाय डॉक्टर 2 उपक्रमा अंतर्गत गोंयांत 5 मे ते 5 जून मजगतीं हेल्थ विथ आयुर्वेद ही खाशेली मोहीम चालीक लायल्या. गोंय आयुर्वेदीक परिषदेची अध्यक्ष डॉ स्नेहा भागवत हांणी हे मोहिमे विशीं म्हायती दिली.
1: 5 मे ते 5 जून फ्री मेडिसीन, फ्री कन्सल्टेशन आणि फ्री ट्रीटमेंट या कॅम्पेनच्या अंडर ऑनरेबल सीएम डॉक्टर प्रमोद सावंत चेक बाय दोतोर 2 कॅम्प चालू असा. स्पेसिफिक म्हणल्यार आमकां एक सॉफ्टवेअर दिला, त्या सॉफ्टवेअरच्या थ्रू आम्ही ते पेशंट्स रजिस्टर करप आणि त्यांचे अप्रूव्ड मेडिसीन रेट्स असा ते आम्ही थंय घालप आणि ते सॉफ्टवेअर सो कितले पेशंट्स झाले आणि कितले ट्रीटमेंट्स झाले डे टू डे ताजेरूय आमकां माहिती मेळटा. तसेच आयुर्वेदान जे सगळे कितें ट्रीटमेंट्स असा डिझीजा बद्दल लोकां पर्यंत पावपाक जाय हाजे खातीर हो स्पेशल कॅम्प असा 1 महिन्या खातीर. म्हाका दिसता सगळ्या गोंयकारांनी हाजो फायदो करून घेवपाक जाय.
0: दिवचल म्हालांतल्या फामाद अशा मये तलावाच्या सौंदर्यकरण काम पुराय जाला. ताका लागून 2 चाकी आनी ल्हान 4 चाकी वाहनां खातीर हो रस्तो उक्तो केला अशी म्हायती मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट हांणी दिल्या. या भागाची पळोवणी केले उपरांत तांणी म्हायती दिली की सध्या त्या तलावाचे सौंदर्य काम पुराय जायत आयला. कामाची आपूण पळोवणी केल्या आनी ताका लागून हो रस्तो येरादारीक उक्तो केला. मात अशें आसले तरी वाहन चालकांनी जतनायेन वाहन चलोवचें अशें आवाहन तांणी केलें. दिवचल मतदारसंघांतल्या लाटंबरसे ग्रामपंचायत वाठारांत दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये हांच्या हस्तुकीं विंगड विंगड भागांतल्या रस्त्यांचे हॉट मिक्सिंग कामाचो शुभारंभ जालो. ह्या हॉट मिक्सिंग कामाच्या शुभारंभ सुवाळ्यांत आमदार चंद्रकांत शेटये हांच्या सांगतान जिल्हो पंचायत वांगडी पद्माकर मळीक, लाटंबरसे ग्रामपंचायतीचे सरपंच, पंच तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. भारत सोनेकी चिडिया उरचो ना, पूण सोनेका शेर जातलो आनी फुडल्या वर्सांनी संवसाराचेर शेक गाजोवंक उबो रावतलो अशें केरळ आनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आल्लेकर हांणी सांगलें. भारत विश्वगुरू जावपाचे दिकेन वता आनी विकसीत भारताच्या मार्गान फुडें वता अशें तांणी सांगलें. ते गोंय विद्यापीठांत आयोजीत केल्ल्या राष्ट्रीय युवा संवाद गोवा 2026 कार्यावळींत उलयताले. गोंयची सैमीक गिरेस्तकाय राखपाक दरेकल्या जापसालदारकी घेवची पडटली असो उलो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मारला. संवसारीक जैव विविधताय दिसाच्या समारोप सुवाळ्यांत ते उलयताले. हो सुवाळो दोना पावलच्या लोकभवनांतल्या जुवारी सभाघरांत जालो. केंद्र सरकारान संमत केल्लो बायोडायवर्सिटी कायदो गोंयांत चळणुकेंत आसा आनी गोंय राज्य जैव विविधताय मंडळान ह्या वावरांत व्हड योगदान दिलां अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगलें. इनफ इज इनफ हे चळवळी खाला गोंय घटक राज्य दिसा निमतान पणजे आझाद मैदानाचेर महासभा जातली. हे बसकेंत सगळ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षकांक आपोवन आमच्या 10 मागण्यांच्या चार्टराक तेंको दिवपाचो उलो मारतले अशी म्हायती फेर्दिन रिबेलो हांणी दिली. आमी एक विधेयक सगळ्या राजकीय पक्षांक दिल्ले, उपरांत हे विधेयक सगळ्या विरोधी पक्षांनी सभाघरांत मांडिल्ले, पूण फोंडे वेंचणुकेक लागून विधानसभा सोपयली. देखून हे अधिवेशन बेगीनूच आपोवचे आनी विधेयकाचेर चर्चा करपाची मागणी हे सभेन जातली अशें रिबेलो हांणी सांगलें. 2022-23 वर्सा गोंय सरकारान हाडिल्ल्या 3 कायद्यांचो आस्पाव आसतलो. हातूंत कलम 39 अ रद्द करप, कलम 17-2 आनी 17 अ भितर सुदारणा करप, तशेंच गोंय जमीन महसूल कायद्यांत बदल करून शेत जमनीची राखण करपी कायदो चालीक लावपाची मागणी जातली अशें रिबेलो हांणी म्हणलें. देशाचे दरेक प्रांतांत भारताचे लोक प्रादेशीक वळख सांबाळटात, तेच भशेन गोंयकारांनी आपली प्रादेशीक वळख सांबाळपाक जाय. आमी फुडाराक गोंय बदलपाक दिवचे नात अशी शिटकावणी रिबेलो हांणी दिली. गोंय सरकाराचे ग्रामीण उपजीविका मिशन

तर ऐकूया न्हू तुमकां आनी हांवें वेगळें सांगूं जाय हें कितें तें. हय, ही आशिल्ली नांदी. पुण्यप्रभाव नाटकांतली ही सामकी लोकप्रिय अशी नांदी. खास करून आमकां गोंयकारांक नांदे विशयी आनी संगीत नाटकां विशयी वेगळी वळख करून दिवपाची गरज ना. तर केदारांतली ही नांदी तुमी आयकलीच. दो मध्यम केदार मे स म संवाद, दो मध्यम केदार मे स म संवाद संहार, आरोहन रीग बरज कर, आरोहन रीग बरज कर, उतरत अल्प गंधार, अशे केदाराचे वर्णन केला. तर हांवें तुमकां दोन प्रकारान राग केदाराची वळख करून दिवपाचो प्रयत्न केलोच. तर आतां शास्त्रीय संगीतान आमी राग केदार आयकुया. शहनाईचेर उस्ताद बिस्मिल्ला खासाब हांणी वाजयल्लो हो राग केदार तुमी आयकात आनी तेचे एक वेगळेच रूप तुमी अनुभवा.

0: हे आशिल्ले बिस्मिल्ला खा साहब आणि व्हायलिनचेर वीजी जोक. तर अशें आशिल्लो राग केदार शास्त्रीय संगीतान. आतां एक चित्रपट संगीत तुमकां आयकूंक दिता. चित्रपटाचें नांव आसा एक मुसाफीर एक हसीना. आनी खूब उडती गाणी दिवपी संगीतकार असो जांचो नावलौकीक आसा ते ओ पी नय्यर, जांणी केदार रागान इतलें सर्वोत्कृश्ट अशें पद आमच्या मेरेन पावयलां. आप यूं ही अगर हमसे मिलते रहे, हें ते फामाद पद तुमीच आयकात न्ही.
1: आप यूं ही अगर हमसे मिलते रहे, देखिए एक दिन प्यार

हे आशिले राग केदाराचेर आधारित अशे पद, खूब फामाद अशे पद, आणि गायले आशा भोसले आणि मोहम्मद रफी हानी, आणि संगीतकार आशिले ओपी नय्यर। आज हांवें तुमकां केदार रागातली खूबशी पदां आयकूंक दिली। म्हाका दिसता तुमची ह्या रागा कडेन खुबशी ओळख जाले जावयेत अशी आशा करता। तर आयकुप्यानो आतां हांव तुमचो निरोप घेता, फुडल्या फावटी मेळुया असोच एक नवीन राग घेवन। तो पर्यंत नमस्कार।

0: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी आणि आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक. ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
1: तुम्ही ऐकताले सप्तसूर हो सेगमेंट नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन. आणि ऐकबेनो आज सप्तसूर ह्या कार्यावळी मदी तुम्ही ऐकली राग केदार हाजेर माहिती आणि राग केदाराच्या आधारित खूपशी अशी सुंदर गीतां. सांगू इच्छिता की ह्या कार्यावळीचे लेखन संशोधन आणि निवेदन केले पंडित योगराज नायक हाणी. आणि ऐकबेनो हाजे सांगतकच वेळ झालो असा नमस्कार गोवा ह्या कार्यावळीतल्यान तुमचो निरोप घेवपाचो. आयकत रावात 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो. मुखाली सुवातेर बरोबर 8 वरांचेर येता तुमच्या खातीर समाचार प्रभात. आणि मेळूया परतून एक फावट 8 वरां जावन 15 मिनटांचेर कांतारांच्या कार्यावळींत. आयकत रावात FM रेनबो.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21-50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.
4: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1-2 वरां मजगती हॅलो डॉक्टर. फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
0: कलात्मक गोंय आयकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
5: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
6: कलात्मक गोंय गोंयच्या प्रयोगजिवी कलांची वेगवेगळी तासां मांडपी ही वळेरी
0: सांगाता गोंयच्या लोक

0: कलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता।
1: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक, संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय।
0: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे।
2: कलात्म गोय
3: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वयल्यान
2: कलात्म गोय।
0: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर। शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर। संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक। सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजे केंद्रात। सप्तसूर सप्तसूर।

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.

नाचुया कुंपासार बेबदो लिस्बोवा नोशिबाक रट्टा तू आणि हाव कलंगूट आणि जायती गीतां आमच्या ओटार आजूय आसात ज्याचे अजरामर संगीत काळजाक हात घालपी गीत रचनाची आम्ही आजूय मुजरत याद काढतात असे नामणेचे गोयचे संगीतकार वादक गीतकार आणि फिल्म निर्माते क्रिस पेरी.

क्रिस पेरी हांचो जल्म 25 नोव्हेंबर 1928 वर्सा बोर्डा मडगांव हांगा जालो. क्रिस पेरी हांणी कोंकणी गितांनी जॅझ संगीताची वळख करून दिली. गोंयच्या गायकांनी तर तांची गीतां गायलीच. त्यान भायर हिंदी सिने इंडस्ट्रीतल्या नामणेचे गायक जशे मोहम्मद रफी, उषा उत्तोप हांकां लेगीत क्रिस पेरी हांणी कोंकणी गीतां गावपाची संद मेळून दिली.

रंगीत कोंकणी फिल्म 1978 वर्सा प्रदर्शित जाल्ले भुयारातलो मनीस हाची निर्मिती क्रिस पेरी हाणी केली, ज्या फिल्माच्या गीतांक आशा भोसले हाणी आपलो आवाज दिलो। क्रिस पेरी हाणी लागी लागी 25 वर्सा हिंदी सिने इंडस्ट्रीत सहायक संगीतकार म्हण काम केले। तांणी बाप पिंटो ह्या नावान तियात्रांनी कामां करून रंगमंच गाजयलो, तशेंच स्वताची तियात्रां लेगीत लोकां फुडें ते घेवन आयले। अशे हे अजरामर कलाकार जांकां जितले फावो आशिल्ले तितले नाव मेळना। फकत एकूच पुरस्कार उत्कृष्ट संगीतकाराचो 1974 वर्सा तांकां मेळ्ळो। कुकुरू कुकुकू, माडाचो सोरो अशी एका परस एक कातारा लोकांक दिवन लोकांचे काळीज बूंग बँग बँग करीत ते 25 जानेर 2002 वर्सा संसारक अंतरले। आनी तांच्या निमाण्या वेळार लेगीत तांचेच एक कातार आदिओ वाजोवन ह्या नामवंत कलाकाराक गोंयकारांनी जड काळजान आनी पावलान निरो

सध्याची बरोबर 8:24 आणि 14 सेकंद झाले असत. तुम्ही ऐकता 105.4 MHz आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो सेवा. ऐकूपेनो FM रेनबो सेवेत ह्या खिणाक माय मोगाचो येवकार आणि येवकार देतना तुमकां वार्ता मुखाले सुवातेर. रुची कशा जिणेचे रंग दाखोवपी कातारांच्या जगात. जी हां, वेळ जालो आसा ह्या खिणाक तुमकां आयकूंक दिवपाचो रुची कशा कातारां आमच्या कांतारांच्या कार्यावळींतल्यान. चला तर सुरुवात करता ह्या कार्यावळीक. तुमकां आयकूंक दिवन आल्फ्रेड रोज आणि रिटा रोज हांचो जोड आवाज ती गायतात बट यू लव्ह मी हबी. आस्वाद घेयात ह्या सुंदर अशा कांताराचो 105.4 MHz.

Adolf, आणि गायले हे कादर तुम ऐकले कित्या कुळताय नखरे हे सुंदर अशा कातार उपरांत घेऊया कार्यावळींत एक ल्हानसो विसव, कारण बरोबर 8:40 तुमच्या खातीर आम्ही घेऊन येतात कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.

રાષ્ટ્રીય ખબરો. ह्या खिणाक तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा आणि एफ एम रेनबो सेवेंत. ह्या खिणाक ही जावन आसा जिणेचे साबार रंग दाखोवपी सुंदरशी कांतारां, आणि ह्या कांतारांच्या कार्यावळींत अगपनो ह्या वसवा उपरांत परतून मेळुया 8:50 ऐकत रावात 105.5 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो सेवा.

0: खबरो दिता. मुखेल खबरो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज नवी दिल्लीत अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतले. महाराष्ट्रात एसआयटीन नाशिक टीसीएस लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणात 4 आरोपी आड आरोपपत्र दाखल केला. इस्रायल आणि हेर इष्ट देशांकडेन जाल्ल्या चर्चे उपरांत इराणाकडेन हॉर्मुज समुद्र खाडी उक्ती करपाविशी एकमत जाला अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगला. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली हरियाणा चंडीगढ आणि विदर्भात खर उष्णतेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला आणि गुरिंदरवीर सिंगान एथलेटिक्स फेडरेशन कपात दादल्यांच्या 100 मीटर सर्तीत भांगरा पदक जिखून नवो राष्ट्रीय विक्रम केला. आता पुराय खबरो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आयज नवी दिल्लीच्या हैदराबाद हाऊसात अमेरिकेचे विदेश मंत्री मार्को रुबियो हांचे कडेन द्विपक्षीय बसका घेतले. प्रादेशिक आणि जागतिक शांतताय आणि सुरक्षे संबंधित प्रश्नांसहित विंगड विंगड विषयांचे चर्चा जातली. मंत्री रुबियो काल 4 दिसांच्या भेटीचे क्वाड विदेश वेव्हार मंत्र्याचे बसकेत वाटो घेवपा खातीर भारतात पावल्यात. तांणी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन संरक्षण रणनीती तंत्रज्ञान व्यापार आणि गुंतवणूक ऊर्जा सुरक्षा जोडणी शिक्षण आणि लोकांमधील संबंध अशा विंगड विंगड क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य करपाविषयी माहिती दिली. भारत आणि अमेरिका संयुक्तपणान लागीच्यान वावर करतली असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी स्पष्ट केला. मंत्री रुबियोन अस्तंत आशियातल्या परिस्थितीसहित वेगवेगळ्या प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांचे अमेरिकेची भूमिका आणि मत मांडले. त्यांनी भारताक अमेरिकेचो महत्वाचो भागीदार म्हणा. महाराष्ट्रात शहरातल्या टीसीएस सुविधेकडेन संबंधित आशिल्ल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकल्पाचो यत्न केल्ल्या प्रकरणात नाशिक हांगाच्या न्यायालयान 1500 पानांचे आरोपपत्र दाखल केला. एसआयटीचे मुखेली संदीप मिटके हांणी दिल्ल्या माहितीप्रमाण काल मतीन पटेल निदा खान दानिश शेख आणि तौसीफ अत्तर ह्या 4 आरोपी आड आरोपपत्र दाखल झाला. फुडल्या 3 ते 4 दिसां भितर गुन्यांवाकडेन संबंधित आणिक 7 ते 8 व्यक्तींचे अतिरिक्त आरोपपत्र दाखल करपाची शक्यताय असा असे त्यांनी सांगला. नागरिकांचे जीवित सुधारपाक सरकारी नोकऱ्यो हे महत्वाचे साधन असा हाचेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भर दिलो. काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी 19व्या रोजगार मेळ्याक संबोधित करतना प्रधानमंत्र्यांनी म्हळे की
1: कर्मयोगी प्रारंभ जसे

0: मॉड्यूल से आपको अपनी जिम्मेदारियां समझने में बहुत सहूलियत होगी। मेरा आपसे आग्रह है कि इसका ज्यादा से ज्यादा लाभ उठाएं। आज भारत का युवा दुनिया के हर क्षेत्र में अपनी पहचान बना रहा है। यही स्पिरिट, यही ऊर्जा पब्लिक सर्विस में भी दिखाई देनी चाहिए। विकसित भारत ऐसे ही युवाओं के प्रयास से बनेगा जो अपने काम को देश सेवा का माध्यम मानते हैं।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी वेगवेगळ्या सरकारी खात्यांनी नव्यान भरती जाल्ल्या 51,000 वयर लोकांक नेमणूक पत्रां वाटली। प्रधानमंत्री मोदी हांणी दरेका भारतीय नागरिकांक 2047 मेरेन विकसीत भारताची वचनबद्धताय घेवन मुखार वचचे अशें सांगला। हे ध्येय साध्य करपा खातीर देश जायत्या क्षेत्रांनी गुंतवणूक करता, देशातल्या तरणाट्यां खातीर नवे रोजगार संधी निर्माण जावपाक लागल्यात, हाचेर प्रधानमंत्र्यांनी भर दिलो।
0: हर भारतीय एक बड़े संकल्प के साथ आगे बढ़ रहा है। ये संकल्प 2047 तक विकसित भारत के निर्माण का संकल्प है। इस लक्ष्य की प्राप्ति के लिए आज देश अलग अलग सेक्टर्स में निवेश कर रहा है और इस निवेश से देश के युवाओं के लिए रोजगार के लाखों नए अवसर बन रहे हैं, जिसे आज भारत में सेमीकंडक्टर मैन्युफैक्चरिंग की पूरी सप्लाई चेन तैयार की जा रही है।
1: इज्रायल आनी हेर इष्ट देशांक फोन केल्या उपरांत इराणाकडेन हॉर्मुझ समुद्र खाडी उक्ती करपासयत कबलात जाल्या, अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगले। ट्रम्प हांणी ह्या कराराचे निमाणे तपशीलांचेर चर्चा सुरू आसा आनी ती रोखडीच जाहीर जातली अशें सांगला। सावदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कतार, पाकिस्तान, तुर्कस्तान, इजिप्त, जॉर्डन आनी बहरीन ह्या देशांतल्या फुडाऱ्यांकडेन उलयल्ल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांणी सांगले। अमेरिका आनी इराणाचे एकमत जावपाक लागला, अशें इराणी विदेश व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाये हांणी हाचे आदी उलयतना सांगिल्ले। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात।
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
1: आता मुखावेल्यो खबरो। वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल फाल्यां सावन भारतीय व्यावसायीक फुडाऱ्यांच्या शिष्टमंडळा वांगडा 3 दिसांखातीर कॅनडाच्या दौऱ्यार वतले। व्यापार, गुंतवणूक आणि भारत कॅनडा व्यापक अर्थिक भागीदारी करार CEPA मुखार व्हरपा खातीर मंत्री गोयल ओटावा आणि टोरंटो हांगा द्विपक्षीय बसका घेतले, असे वाणिज्य मंत्रालयान सांगला। अंदू मार्चात प्रधानमंत्री मार्क कार्नी हांच्या भारत भेटे वेळार ह्या संदर्भात अटींचेर स्वाक्षरी झाल्यो। हे विशी पहिली चर्चा मार्चात झाली आणि दुसरी चर्चा 8 मे दिसा झाली। वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी काल नवी दिल्लीत बोईंग कंपनीत कार्यकारी उपाध्यक्ष, जागतिक भौशीक धोरण आणि कॉर्पोरेट रणनीती जेफ शॉकी हांची भेट घेतली। सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात मंत्री गोयल हांणी बसके वेळार दोनूय वटांनी विमान येरादारी आणि एरोस्पेस उत्पादनात भारत अमेरिकन सहकार्याक मुखार व्हरपा खातीर उपाय येवजण्यांविशी चर्चा केल्या। देखरेख, दुरुस्ती, कुशळटाय, पुरवण साखळी, नवनिर्माण आणि विश्वासात घेवपा सारखे जागतिक उत्पादन आणि अभियांत्रिकी केंद्र म्हणून भारताची भूमिका विकसित करपाचेर चर्चा झाली, असे ताणे सांगले। IPL क्रिकेटात काल राती लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमाचेर पंजाब किंग्स पंगडान लखनौ सुपर जायंट्साक 7 विकेटींनी हारयलो। मजगती आयज कोलकाताच्या इडन गार्डन्सात कोलकाता नायट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स ह्या पंगडामदी सांजे 7:30 मॅच सुरू जातली। गुरिंदर वीर सिंगान 2026 एथलेटिक्स फेडरेशन कपातल्या दादल्यांच्या 100 मीटर सर्तीत भांगरा पदक जिखून 10:07 नवो राष्ट्रीय विक्रम केला। अनिमेश कुजुरान 10:20 वेळान रुप्या पदक मेळयले, जाल्यार प्रणव प्रमोद हांणी 10:29 काश्या पदक जोडले। मजगती दादल्यांच्या 400 मीटर सर्तीत विकेश टीके हांणी 44:98 नवो राष्ट्रीय विक्रम करून भांगरा

रॉक एंड रोल कोणे काढलो गाय बजडे नाचता का उजो लाय आमचे चिडोंग बाबा तसलेच डांस ते जाय गारा माहिती वळता पाय रॉक एंड रोल कोणे काढलो गाय बजडे नाचता का उजो लाय आमचे चिडोंग बाबा तसलेच डांस ते जाय गारा माहिती

सकाळची बरोबर 9:59 सेकंद झाले असेल. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजे केंद्राची एफ एम रेनबो सेवा. आयकुपॅनो ह्या खिणाक माई मोगाचो योगा देता तुमकां हिंदी फिल्म गीतांच्या कार्यावळींत, जंय तुमकां आस्वाद घेवपाक मेळटलो 1950s से लेकर 1980s के दौर के गानो का. म्हणटकच चलात, वेळ जाल्लो आसा सदाबहार ह्या एवरग्रीन अशा गीतांच्या कार्यावळीचो. आनी ह्या कार्यावळीक सुरवात करतना आज हांव तुमच्या खातीर घेवन आयला 1980s के दौर के गाणे. आणि इस दौर को सुरवात करतना चलत, ये सिलसिला जब शुरू हमने कर दिया है तेन्ना तुमकां ऐकून येता सिलसिला ह्या फिल्मांतल्यान हे दोन ट्रॅक. पयले सुवातेर लता मंगेशकर आणि अमिताभ बच्चन हांचो आवाज ये कहा आ गए हम ह्या गीता खातीर, आणि उपरांत देखा एक ख्वाब तो ये सिलसिले होय किशोर कुमार हांच्या आवाजान हो ट्रॅक तुमकां ऐकून येता. चला तर सिलसिले ह्या फिल्मातल्यान ही दोन गीतां तुमकां ऐकून येता बॅक टू बॅक. आणि इसी सिलसिले को जारी रखते हुए 1980s के दौर के और भी गाणे आसात, पण पहिली हे दोन ट्रॅक्स 105.4 मेगाहर्ट्झ तुमच्या खातीर घेऊन येता आजच्या दिसा सदाबहार ह्या कार्यक्रमांत 1980s का दौर.

0: जी हाँ, तेरे मेरे बीच में ये जो बंधन है, तातुन बिरजा लसा घ्योपाचो एक लहानसो विसव आंखो पनो ब्रेक के उस पार बाट पडेता आणि खूप अशी गीता तुमचो पूर्ण ह्या खिणाक ह्या विसवान रोकडीच वसून आम्ही रोकडीच जातात. ऐकत रहा 105.4 MHz FM रेनबो, म्युझिकली ऑल योर सोल, आपके दिल से हमारे दिल तक. ह्या खिणाक छेड रही हूँ आपके दिल के तार बजा के 1980s के सितार. आस्वाद घ्या त्या गीतांचं पण काही खेळातच.
1: आमचो भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हटल्यार गेल इंडिया लिमिटेड, एक महारत्न PSU जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा. जातून क्लीन फ्युअल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा, जशें CNG, PNG आणि LNG जो दिता सेफ, स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत, शारांत आणि इंडस्ट्रींक. जो देशभराच्या शारांनी, गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा, तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करता.
2: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्यान जी सायलंटली काम करता, पण हाच्या सेफ्टीन तुमचा भाग महत्वपूर्ण असा. तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव आसत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात 1800-118430 वा 15101 आणि गेलच्या परवानगे शिवाय पाईपलाईनीच्या कुशीत खणपाचे काम टाळचे.
1: गेल इंडिया लिमिटेड दर कडेन जुळलेलो, दर घरांत उजवाड हाडपी आणि देशात मुखार उरपी सुरक्षित, स्वच्छ आणि स्मार्ट एनर्जी बरोबर.
3: ये मेरा छोटा भाई है ना, बड़ा शरारती है. कॉलेज में मार्कशीट फोटोशॉप करके पापा को दिखाता था. कल मैंने लाइट बिल पर 0 अमाउंट देखा तो सोचा इसने पक्का फोटोशॉप किया होगा, वरना 0 बिजली बिल कैसे पॉसिबल है. पूछा तो बोलता है, भैया सब ऊपर वाले की दया है, सोलर पैनल है ना. मैंने कहा ओ ये सही है बेटा.
4: PM सूर्य घर मुफ्त बिजली योजना जुड़ने के लिए रजिस्टर करें PM सूर्य घर.gov.in. हर घर सूर्य घर.
5: प्लास्टिक चो कोयर गोरवां खातात आणि तांकां पोटाची दुयेंसां जाता. ह्याच दुयेंसांक लागून कितलीशीच गोरवां मेल्ल्यांची नोंद आसा. प्लास्टिकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टिक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.

0: आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
1: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
0: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
1: ऑफिशियल प्रसार भारती ऍप, तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
0: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हळ्यार भाषा सिलेक्ट करात.
1: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
0: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
0: हय, पुराय संसारभर.

सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्या घेतलेली कार्यावळ सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात सप्तसूर सप्तसूर।

कामावयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz चेर रेनबो सांज.

आणि ऐकप्यानो किशोर कुमार ह्यांनी गायल्या ह्या गीता सांगतकच वेळ झालो असा. सदाबहार ह्या हिंदी फिल्म गीतांच्या कार्यक्रमातल्यान जय आज तुम्ही ऐकली 1980s के दौरची गीता तुमचो निरोप घेऊपाचो.

ऐकत रहा 105.4 मेगाहर्ट्ज संचर आकाशवाणी पणजी केंद्राची एफएम रेनबो सेवा. मुखाली सुवातेर तुमच्या खाती घेऊन येतात दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपी जावपी इंग्लिशीतल्यान खबरो बरोबर 10 वरां 5 मिनटांचेर.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांग सुख म्हणजे नक्की काय असत, मला सांग सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज अगदी रोज.

0: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
1: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
2: 2 ते 2:30 या वेळेत
3: हा छंद जीवाला लावी पिसे. हा
0: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भावतरंग सदाबहार नाट्य संगीत.
1: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
2: FM रेनबो
1: संगीताची सप्तरंगी दुनिया.

सकाळचे 10:14 आणि 30 सेकंद होत आहेत. तुम्ही ऐकत आहात 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. रसिक हो एफ एम रेनबो वाहिनीत वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या कार्यक्रमाची. आणि या मराठी गीतांच्या कार्यक्रमात रसिक हो पहिल्या जागी ऐकूया नाट्यगीतांची श्रृंखला. ह्या नाट्यगीतांच्या श्रृंखलेत हे पहिलं नाट्यगीत वसंतराव देशपांडे ह्याने गायलेलं. ते गात आहेत प्रिया घेना निजांकी आता.

रसिक हो, ह्या नाटकगीतानंतर ऐकूया श्रीपादराव नेवरेकर यांनी गायलेलं हे नाटकगीत मजल बलरामी गदाशी कवेली.

आणि रसिक हो, नाट्यगीतांच्या ह्या शृंखलेतलं हे शेवटचं नाट्यगीत अजित कडकडे ह्याने गायलेलं हो सी कैसा भ्रांत चित्त तू.

रसिक हो, नाट्यगीतांच्या वळेरीतून आता भावगीतांच्या श्रृंखलेकडे वळताना ऐकूया हे भावगीतांच्या श्रृंखलेतलं पहिलं भावगीत. राजेश मडगावकर गात आहेत सरू लागता उंजर असे. आणि या भावगीतानंतर ऐकूया भीमराव पांचाले ह्यांचं हे भावगीत यायचे होते फुलून.

रसिक हो याईचे होते फुलून या भावगीतानंतर कार्यक्रमातील हे शेवटचं भावगीत सोनाली पटेल आणि सोबत्यांच्या आवाजात वाऱ्यावरती डोल डोलला.

गाणी रसिक हो या भावगीतानंतर कार्यक्रमात शेवटी ऐकूया स्वप्नील बांदोडकर ह्याने गायलेलं हे चित्रपट गीत तू दिसता मन माझे.

आणि रसिक हो ह्या चित्रपट गीताबरोबरच वेळ झालेली आहे मराठी गीतांच्या ह्या कार्यक्रमातून तुमचा निरोप घ्यायची. ऐकत रहा 105.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी पणजी केंद्राची FM रेनबो वाहिनी. आणि FM रेनबो वाहिनीवर बरोबर 11 वाजता ऐकूया दिल्ली केंद्रावरून संक्षेपित होणाऱ्या हिंदीतून बातम्या.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख
1: 1 जून 2024.
0: जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

तन्वी वाला उल्कार हंसो हो आवाज श्रीधर कामथंच्या गीता खातीर संगीतकार अशोक पत्के. तुम्ही ऐकतात सुगम संगीत एफ एम रेनबोच्या वितरावणीत. क्विनी फर्नांडीश आणि डॉक्टर साईश देशपांडे ऐकूया कार्यावळीतले ह्या उपरांचे गीत अंतरा भिडे हांचे. संगीत स्वतः डॉक्टर साईश देशपांडे हांचे.

डॉक्टर सायश देशपांडे हांणी संगीतबद्ध करून क्विनी फेर्नांदेश हांच्या संगतान गायिल्ले हे गीत अंतरा भिडे हांचे आशिल्ले. आनी ह्या उपरांत सुगम संगीताची कार्यावळ फुडें व्हरतना प्रेमानंद वेळुस्कार आयकुया अशोक पत्के हांचे संगीत बाकीबाब बोरकार हांच्या गीता खातीर.

प्रेमानंद वेळुसकर हांचो हो आवाज, बाकी बाब बोरकार हांच्या गीता खातीर संगीतकार आशिल्ले अशोक पत्की. FM रेनबोच्या वितरावणीत तुम्ही आयकतात सुगम संगीत.

एफ एम रेनबोच्या वितरावणीत सुगम संगीताची ही कार्यावळी आता पुढे वर्तना गौतमी हे दे ऐकूया. ॲडव्होकेट ऋषिकेश कदम यांचे हे गीत, संगीत स्वतः गौतमी हेदे यांचे.

0: गौतमी हे दे हणी संगीतबद्ध करून गायिल्ल्या ॲडव्होकेट ऋषिकेश कदम हांच्या या गीता उपरांत ऐकूया सिद्धनाथ भुयाव हांचो आवाज रोखडोच.
1: नमस्कार, हांव जॉन आग्यार, कोंकणी कवी. आकाशवाणी भौशीक सेवा प्रसारणाची 90 वर्सां पुराय करता ही व्हडा खोशयेची गजाल. 23 भासांनी प्रसारण करपी आकाशवाणी भारताच्या 98% लोकसंख्ये मेरन पावता ही व्हड गजाल. म्हजो आकाशवाणी पणजी केंद्राकडे लागींचो

हमें जायत्यो युवानी कार्यावली केल्यात। ते भायर नाटकुली, कविता वाचन, उलोप, पिपळा पिडार सारख्यो कार्यावळी सादर केल्यात। हालींच म्हजो वीर जवान हो सैन्य दलांतल्या जवानांच्यो मुलाखतीचो कार्यक्रम चालू आसा। आकाशवाणी हो भारताच्या संस्कृतीक आणि बौद्धिक परिदृश्याचो महत्वाचो भाग, राष्ट्राची गिरेस्तकाय, संस्कृताय आणि परंपरेची जतनाय आणि प्रचार आणि लोकांक शास्त्रीय प्रगतीकडे जोडपाचे काम करता। त्या वेळार हांव म्हज्या वतीन आकाशवाणीक उनुनीक परबीं दिता। देव बरें करूं।

आयकपय न्हू, सोसूंक जायना अशा गर्मीन जेन्ना मदींच पावस पडटा तेन्ना ती पावसाची थंडाय एक वेगळी उमेद दिता. चला तर पावसांत भिजुया. सिद्धनाथ बुया आनी ट्रिस्का फेर्नांदेश हांच्या सांगातान ही रचना जॉन आगियार हांची.

पुरुषोत्तम पै आनी दिव्या प्रभू हांणी गायिल्ल्या दोतोर भिकाचे घाणेकार हांच्या गीता वांगडा सोंपता सुगम संगीत. FM रेनबोचे वितरावणी तुम्ही आयकतात तुमच्याच आवडीच्यो ह्यो तरेकवार कार्यावळी. 12:05 आता जायत आयल्यान दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशांतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता. 12:15 आयकपाक रावात चित्ररंजन, आयकत रावात FM रेनबो.

बाबूंची ओळख करून दिल्या उपरांत तालधरात फिल्मी संगीताचेर आयकत चित्ररंजन. एकवर जाऊन 5 मिनटांचेर आसतली कातारां, तर दोनांक नाट्य संगीत. पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी 2:30 सावन पयल्या सुवातेर जोक बॉक्स, 3 स्पायस ही प्रायोजीत कार्यावळां वितरायतात. कंट्री म्युझिक 3:10, 4:05 आरजेस चॉईस आणि 5:10 पश्चिमी संगीत पॉप टाईम. सांजवेच्या प्रसारणात 5:35 भावगीत. रेनबो सान 6:05, 7 भाऊचे बलकाव. 8 हॅलो गोंयकारा. न्यूज एट 9 हे खबरांपत्र 9 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्या उपरांत पश्चिमी संगीताच्यो तरेकवार कार्यावळी पयल्या सुवातेर 9:15 संडे ऑन द रॉक्स. फोन इन रिक्वेस्ट कार्यावळ 10:05 आणि सॉफ्ट रॉक म्युझिक 11:10 आयकपॅनो एफ एम रेनबोच्या वितरावणीत आमचो तुमचो हो सांगात मध्यान रातच्या 12:05 मेरेन.

पेनो एफ एम रेनबोच्या मित्रांनी तुमच्या सांगत आहे फुडे वतना आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दीस भर वितरावपाच्यो ह्यो आसात कांय मुखेल अश्यो कार्यावळी. ह्या खिणा कस्तुरी कार्यावळींत चालू आसा यशस्विनी ही वळेरी स्नेहा वाडकार हांची उशा नायक हांणी घेतिल्ली मुलाखत. तशेंच स्वर संगम कार्यावळींत कातारांची कार्यावळ. सांजवेच्या प्रसारणात 5:30 कोंकणीतल्या युवाणीत मानिल्लो भाव सुलोचना साखळकर हांची कथा आमी वितरायतात. 7:30 चावडेर फुगड्यो आनी लोकांगीतां. श्री गणेश कृपा सेल्फ हेल्प ग्रुप तिळव्या माशेलच्या ह्या संस्थेन सादर केली तुमकां कार्यावळ आयकपाक मेळटली याद आसुनी 7:30 चावडेर. दिल्ली केंद्रावेल्यान तरेकवार कार्यावळी आमी सहक्षेपीत करतले. 9:15 स्पॉटलायट रुपकाची राष्ट्रीय कार्यावळ 9:30 तर संगीताची अखिल भारतीय कार्यावळ रातच्या 10:00. म्हादय चॅनला वेल्यान ह्या उपरांत दीसभर वितरावपाच्यो ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल अश्यो कार्यावळी. तुमी आयकली कार्यावळींची ही रुपरेषा.

शांताशेळके यांची रचना, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत, बकुळ पंडित यांचा स्वर. श्रोतेहो, हे बंद रेशमाचे या नाटकातील हे पद आपण ऐकलं. आपण ऐकत आहात नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम FM रेनबोच्या प्रसारणात. यानंतरचं पद काही क्षणातच.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30 वाजता
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज

0: सुख म्हणजे आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादई वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज अगदी रोज।

0: आपल्या जडणघडणीत आकाशवाणीची भूमिका असते फार महत्वाची. आकाशवाणी करते आपल्यावर चांगले संस्कार. आकाशवाणी बद्दल
1: गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व्यक्त करतायत आपले विचार.
2: मी लहानपणापासून आकाशवाणी ऐकतोय, आजही ऐकतोय, आपणही सर्वांनी ऐकावी ही विनंती.

कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या मानापमान या नाटकासाठी छोटा गंधर्व यांनी गायलेलं हे पद आपण ऐकलं. आणि श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या स्वयंवर या नाटकासाठी ही रचना पंडित कुमार गंधर्व यांचा स्वर, संगीत भास्कर बुवा बखले यांनी.

कृष्णाजी प्रभाकर खाडीलकरांच्या स्वयंवर नाटकासाठी हे पद होतं. पंडित कुमार गंधर्व यांचा स्वर. श्रोतेह, नाट्य संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. एफ एम रेनबोच्या प्रसारणात आपण ऐकतात आपल्याच आवडीचे आमचे हे विविध रंगी कार्यक्रम. 2:30 होत आहेत. आपला निरोप घेते मी चारुशीला. पश्चिमी संगीत यानंतर कियाराच्या साथीनं. या क्षणी मुखेल खबरो ऐकत रहा एफ एम रेनबो.

0: नमस्कार, हांव स्वाती बोरकार. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. भारतान आयज आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनान बेगोबेग वैजकी मजत धाडल्या अशें विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगलें. राष्ट्रीय खनिज उदरगत महामंडळान छत्तीसगडाच्या दांतेवाडा जिल्ह्यातल्या 17 गांवांनी ह्या म्हयन्याच्या 20 ते फुडल्या 15 तारीख मेरेन गिमाळे शिबीर आयोजीत केलां. दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी आयज मुखेलमंत्री जनसेवा सदनांत शेतकारांच्या शिष्टमंडळा कडेन संवाद साधलो आनी शेतकी थळावी मुळावी बांदावळ आनी शेतकार कल्याण संबंधित प्रस्नाचेर चर्चा केली. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत उत्तर प्रदेश, उदेंत मध्य प्रदेश आनी विदर्भा खातीर खर उश्णतायेच्या ल्हारांचो अदमास उक्तायला. त्या खातीर तांबड्या रंगाची शिटकावणी दिल्या. सायकल चलोवप हो प्रदुशणाचो उपाय. सायकल चलोवपांत इंधनाची बचत जाता अशें केंद्रीय खेळां आनी युवा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी सांगले. ते आयज सकाळीं गुजरातांतल्या अहमदाबाद शारांत आयोजीत केल्ल्या सायकल आनी सामान्य भलायकी दिसा निमतान उलयताले. ह्या वेळार उपमुखेलमंत्री हर्ष संघवी, अभिनेतो आयुष्मान खुरान आनी ऑलिंपिक पद विजेतो गगन नारंग हाजीर आशिल्ले. गोंयांत फाल्यां प्रेरणा दीस आदिवासी कल्याण खातें आनी उटा संघटना आयोजीत करतली.
1: वर्षाचो जो 25 मे 2026 हो दीस आसा न्ही, की आमी संपूर्ण समाजाचे लोक आसा, लिडर आसा, नेते आसा, ते एकठांक येवन हो दीस आमी साजरी करतले. हो इतिहासीक दीस म्हणल्यार अतिदा जावचो ना. आनी त्या दिसाच्या निमित्तान आमी 4 आमचे प्रज्ञावंत जे लोक आसात त्यांना प्रज्ञावंत पुरस्कार दितात. आणि त्याचबरोबर ते सुविधा केंद्र ही योजना आम्ही डिक्लेअर करतात. आणि त्याचबरोबर गोवेचे कुझीन हो कन्सेप्ट आसा, ताजेर बूक प्रकाशित करतात.
0: ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: Well, the time in the studio is 2:33 and 35 seconds on the dot, and we are coming up with the English segment soon, that is with Jukebox. So stay tuned, we will be right back.
1: भारत देश जो उदरगतीच्या दिखेन मुखार सरता आणि ताचो एक वांगडी म्हणल्यार गेल इंडिया लिमिटेड एक महारत्न पीएसयू जो देशाच्या एनर्जी सेक्युरिटीचो बॅकबोन असा जातून क्लीन फ्युएल सोल्युशन्सचो विश्वास आमकां मेळटा जशें सीएनजी पीएनजी आणि एलएनजी जो दिता सेफ स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी दर घरांत शारांत आणि इंडस्ट्रींक जो देशभराच्या शारांनी गावांनी आणि इंडस्ट्रींक आपल्या व्हड पाईपलाईन नेटवर्का कडेन जोडटा तेव्हा बी सगळी नॅशनल सेफ्टी आणि कंप्लायन्स प्रोटोकॉल फॉलो करताना
2: ही पॉवर येता गेलच्या अंडरग्राऊंड पाईपलाईनीतल्यान जी सायलंटली काम करता पण हाच्या सेफ्टीन तुमचा भाग महत्वपूर्ण असा तर जेन्ना तुमका गॅस लिकाचो दुबाव आसत जाल्यार रोखडेच तांच्या टोल फ्री नंबराचेर कॉल करात

0: नमस्कार, हांव स्वाती बोरकार. हे आसात काय मुखेल खबरो. भारतान आयज आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनान बेगोबेग वैजकी मजत धाडल्या अशें विदेश मंत्री डॉ एस जयशंकर हांणी सांगले. राष्ट्रीय खनिज उदरगत महामंडळान छत्तीसगडाच्या दांतेवाडा जिल्ह्यातल्या 17 गावांनी ह्या महिन्याच्या 20 ते फुडल्या महिन्याच्या 15 तारीख मेरेन गिमाळे शिबीर आयोजित केलां. दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी आयज मुखेलमंत्री जनसेवा सदनांत शेतकारांच्या शिष्टमंडळा कडेन संवाद साधलो आनी शेतकी थळावी मुळावी बांदावळ आनी शेतकार कल्याण संबंधित प्रस्नाचेर चर्चा केली. भारतीय हवामान खात्यान आयज उदेंत उत्तर प्रदेश, उदेंत मध्य प्रदेश आनी विदर्भा खातीर खर उश्णतायेच्या ल्हाराचो अदमास उक्तायला. त्या खातीर रेड अलर्ट जारी केला. सायकल चलोवप हो प्रदुशणाचो उपाय. सायकल चलोवपांत इंधनाची बचत जाता अशें केंद्रीय खेळां आनी युवा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी सांगले. ते आयज सकाळीं गुजरातांतल्या अहमदाबाद शारांत आयोजीत केल्ल्या सायकल आनी सामान्य भलायकी दिसा निमतान उलयताले. ह्या वेळार उपमुखेलमंत्री हर्ष संघवी, अभिनेतो आयुष्मान खुरान आनी ऑलिंपिक पदक विजेतो गगन नारंग हाजीर आशिल्ले. गोंयांत फाल्यां प्रेरणा दीस आदिवासी कल्याण खातें आनी उटा संघटना आयोजीत करतली.
1: जो 25 मे 2026 हो दीस आसा न्ही, की आमी संपूर्ण समाजाचे लोक आसा, लिडर आसा, नेते आसा, ते एकठांक येवन हो दीस आमी साजरी करतले. हो इतिहासीक दीस म्हणल्यार अतिथ्या जावचे ना. आनी त्या दिसाच्या निमित्तान आमी चार आमचे प्रज्ञावंत जे लोक आसात तांकां प्रज्ञावंत पुरस्कार दितात. आणि त्याचबरोबर ते सुविधा केंद्र ही योजना आमी डिक्लेअर करतात. आणि त्याचबरोबर गोवेचे कुझीन हो कन्सेप्ट आसा, ताजेर

जी हाँ दोस्तों, सब तो सरंचे है सब तरह के सेवक से पास आउट चार मेगाहर्ट्ज एफएम रेनबो आयताची सांस वेळ 5:30 इष्टांनो जायदेव कारवी तुमची वेळ घेऊन येऊ असत. चला तर ताची एक थोडक्यात ओळख.

आता बरोबर 5:35 पुढे या गोरात भावगीत आहे कार्यवित सुंदरशी मराठी गीता 5:58 म्हणजे ऐकूनात मुखेल खबरो कोकणीतल्यो 6:00 हिंदीतल्यान खबरो आणि 6:05 सावन रेनबो सांज सस्तले खासा तुमच्या पासून मजगती 6:30 हो वेळ आमच्या कोकणी प्रादेशिक खबरांचं राष्ट्रीय खबरांचं आणि 7:05 इंग्लिशीतल्या खबरो आणि उपरांत 7:10 सावन भाऊच्या बलकाव वेळ बतेंद्रात भाऊच्या बलकाव बरोबर 7:10 सावन ते 8:00 मेरेन मजगती 7:20 कोकणीतल्यो प्रादेशिक खबरो 8:00 हॅलो गोंयकारा कोकणी संगीताची पेशकश 9:00 न्यूज ॲट 9

मोशनो नवर 15 मिनट सँग एकरत ऑन द रॉक्स पश्चिमी संगीताची पेशकश धावरांचेर पश्चिमी संगीत कार्यक्रम इकरावर 5 मिनट इंग्लिशित क्लान खबर जातगज इकरावर 10 मिनटाचेर सॉफ्ट रॉक म्युझिक तर मोशनो गिताली रूपरेषा आमच्या आयच्या दिसा वितरपी आमच्या तरेकवारशा कार्यवंजी 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो भावगीता ऐकणार आहोत काय केनातच

श्रोतेहो नमस्कार, बरोबर 5:35 वेळ FM वाहिनीवरून सादर होतोय मराठी गीतांचा कार्यक्रम भावगीत।

महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादैव वाहिनीवर घरकुल

श्रोत्यो भावगीत या कार्यक्रमात मिलिंद इंगळे यांचा स्वर रे कायसे घडले. श्रोत्यो कार्यक्रमात यानंतर उत्तरा केळकर यांचा स्वर.

श्रोतेहो भावगीत या कार्यक्रमात उत्तरा केळकर यांचा हा स्वर आणि कार्यक्रमात शेवटी अमृता सुभाष यांच्या स्वरात हे गीत. श्रोतेहो बरोबर 5:58 कोकणीतून आमच्या ठळक बातम्या आणि 6 वाजता हिंदीतून बातम्या.

श्रोते एफ एम वाहिनीवरून आपण ऐकत आहात मराठी भावगीतांचा हा कार्यक्रम. आता बरोबर 5:58 कोकणीतून ठळक बातम्या. आता नंतर बरोबर 6 वाजता हिंदीतून बातम्या आमच्या दिल्ली केंद्रावरून.

नमस्कार, युवासाथ मुखेल खबरो। पुरी मेताचो बाजार हो गोंयच्या समृद्ध सांस्कृतिक आणि खाद्य संस्कृतीचे पडबिंब असून फुडले पिळगे खातीर परंपरीक खाद्य संस्कृतीची जतनाय करपाक महत्वाची भूमिका निभयता अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां। हो बाजार घडोवन हाडटल्यांनी थळावे उत्पादक उद्देजक आणि कारागिरांक थेट भौसा कडेन जोडपी मागणी माची तयार केल्या देखून मुखेलमंत्र्यांनी आयोजकांची तोखणाय केल्या। गोंयांत फाल्यां आदिवासी कल्याण खातें आनी उटा संघटनेच्या जोडपालवान कुंकळे प्रेरणा दिसाची कार्यावळ जातली। भारतान आयज आफ्रिका रोग नियंत्रण आनी प्रतिबंध केंद्राक तातडीच्या वैजकी सामुग्री आनी संरक्षक किट धाडून वैजकी मजत केल्या। विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिया हांचे मदीं आयज नवी दिल्लींत भागीदारीच्या सामर्थ्याचेर खोलायेन भासाभास जाली। बसकेंत वेपार उर्जा येरादारी आनी प्रादेशीक सुरक्षा आदी मळावेल्या सहकार्या विशींचो आस्पाव आशिल्लो। फकत एक निरोगी समाजूच समृद्ध राष्ट्र घडोवंक शकता अशें केंद्रीत खेळ आनी युवा वेव्हार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी म्हळां। आयज फांतोडेर गुजरातेंतल्या अहमदाबादेंत

मॉडर्न अक्षय नाईक यांची आवाज आहे की रेनबो सांज 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो तुम्ही ऐकता आणि तुमच्या सांगता तुमचाच भाऊ. इष्टांनो, प्रत्येक मनीस निर्णय घेताना खूप विचार करून घेवप खूप खूप काळाची गरज. इष्टांनो, कसलोय निर्णय घेवपाची तांक प्रत्येकान आपणावपाक जाय आणि आपूण घेता तो निर्णय योग्य आसा काय ना हे पारखूंक येवप खूप खूप गरजेचे. इष्टांनो, दुसऱ्याचे सांगण्यात केन्नाच आपूण वागूंक जायना. कोणी कितले सांगू, ऐकावे जनाचे करावे मनाचे, आपल्या मनांक पडटा तसलोच निर्णय आमी घेवपाक जाय आणि आपूण जो निर्णय घेता ताका लागून कोणाचे मन दुखचे ना हाचे भान आमी प्रत्येकान दवरपाक जाय. रेनबो सांज हे कार्यवेत ह्या उपरांत वैशाली महादेव आणि मंगेश चव्हाण हांचं स्वर.

मार्शानो आम्ही जो निर्णय घेता तो सगळ्यांच्या फायद्याचो असूक जाय. फायद्याचो तसंच तो बरो सकारात्मक विचारांचो असूक जाय. इश्टानो, निर्णय घेताना मन मर्जेप्रमाणे वागपाक आम्ही केन्नाच जायना. चार चौघाकडेन भासाभास करून अंतिम निर्णय

0: आणि हा ऐकात गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
1: गावामदी खास नाव गाव रे मोजो गाव.
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
2: गाव आणि हाव

0: हवे सो सप्तस्वरांच्या ह्या सप्तरंगी सैमात 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेडवोत तुम्ही असत भाऊ सांगता रेनबो सांस हे आमचे कार्यावेत स्टुडिओतल्या वेळात 1:30 जावचेले असा. आमच्यो कोकणीतल्यो राष्ट्रीय खबरो काय केल्यातच आणि त्याच्या उपरांत रेनबो सांस तुमच्या खातीर परतून सुरू जातल्यो. ऐकत रावत 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो.
1: विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे विदेश सचिव मार्को रुबिओ हांणी आयज नवी दिल्लीत व्यापक भासाभास केली. दोनूय नेत्यांनी भारत अमेरिका सामरिक भागीदारीच्या सामर्थ्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार ऊर्जा वाहतूक आणि प्रादेशिक सुरक्षा यासारख्या सहकार्याच्या मुखेल वाटारांची रुपरेखा मांडली. प्रतिनिधी पावड्यार झाल्ले उलोवणे उपरांत पत्रकार परिषदेत उलयतना डॉ जयशंकर हांणी बेगीतल्या बेगीन वेपार करार करची गरज उक्तायली. उर्जा वेपारातल्या विस्ताराक योकार दिलो आणि भारताचे उर्जा सुरक्षे खातीर विविधताय आशिल्ली उर्जा पुरवण महत्वाची असा असे स्पष्ट केले.
2: In terms of the political understanding between India and the United States, we have a strategic partnership which emanates from a convergence of national interests in many areas. And in our meeting at the embassy, we took up developments pertaining to West Asia, Middle East, to the Indian subcontinent and to East Asia.
1: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्या नागरी पुरवण सुवाळ्यात 2024 वर्षाचे पद्म पुरस्कार भेटयतल्यो. या संदर्भात आकाशवाणीचेर लोकांचो पद्म या माळेचो एक भाग म्हणून 16 कार्यावळी प्रसारित जातल्यो. या एपिसोडांनी आयकुप्यांक पद्म पुरस्कार फावो जाल्ल्या लोकांच्या वावराची आणि जिणेची माहिती दितले. हे एपिसोड आयज आणि फाल्या 1.1 आकाशवाणी गोल्डाचेर प्रसारित जातात. तशेंच न्यूज ऑन एअर एप आणि न्यूज ऑन एअर ऑफिशियल युट्यूब चॅनलाचेर आयकुपाक मेळटले. निरोगी समाज समृद्ध राष्ट्र उभारूंक शकता अशें केंद्रीय खेळां आनी युवा वेव्हार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी म्हटलां. आयज सकाळी गुजरातांतल्या अहमदाबाद शारांत सायकल आनी राष्ट्रकुल दिसा निमतान तांणी तरणाट्यांक संबोधीत केले. श्री मांडविया हांणी म्हटलें की सायकल चलोवप हो प्रदुशणाचेर बरो उपाय आसा. सायकल चलोवपान इंधनाची बचत जाता. उपमुखेलमंत्री हर्ष संघवी, अभिनेतो आयुष्यमान खुराना आणि ऑलिम्पिक पदक विजेतो गगन नारंग हे या कार्यावळीक हजीर आशिल्ले. वाणिज्य आणि उद्देग मंत्री पियुष गोयल फाल्यां सावन भारतीय वेव्हारीक फुडाऱ्यांच्या शिष्टमंडळा वांगडा कॅनडाक 3 दिसांची भेट दितले. वेपार गुंतवणूक आणि भारत कॅनडा व्यापक अर्थिक भागीदारी कबलात वाटाघाटीक वेग दिवपा खातीर श्री गोयल ऑटवा आणि टोरोंटो हांगा द्विपक्षीय बसका घेतले असे वाणिज्य मंत्रालयान कळयला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळाक म्हळ्यार सीबीएसईक त्रुटीमुक्त पुनर्मुल्यांकन प्रक्रिया सुनिश्चित करपा खातीर मजत करपाक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हळ्यार आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरच्या प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ञांच्या एका पथकाक नेमपाचे निर्देश दिल्यात. सीबीएसईच्या निकाला उपरांत सेवा पोर्टला संदर्भात विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केल्या खंती खातीर आणि घडामोडींच्या फाटभुंयेर हो निर्णय घेतला. शिक्षण मंत्रालयान एका निवेदनात म्हटलं की आयआयटीतल्या तज्ञांचे पथक प्रणालींत तांत्रिक सुधारणा लागू करतले आणि खास करून पोर्टलाची स्थिरता आणि सर्व्हरच्या कार्यक्षमतेची तपासणी करतले. खेळ आयपीएल क्रिकेट सर्तीन आयज सुपर संडेच्या दुहेरी सामन्यात प्ले ऑफ पात्रते खातीर महत्वाचे सामने सुरू असतात. आयच्या दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हांच्या मदीं कोलकाताच्या हिडन गार्डन मैदानाचेर सांजे 7:30 खेळ सुरू जातलो. फिफा कडल्यान मान्यताय मेळ्या उपरांत इराणच्या फुटबॉल संघान आपले फिफा विश्वचषक 2026चे शिबीर अमेरिकेतल्यान मेक्सिको हांगा हलोवपाचो निर्णय घेतला. फुडल्या म्हयन्यांत ही सर्त सुरू जावपाची आसा. इराण अमेरिका आणि इस्रायल हांच्या मदल्या वाढत्या राजकीय तणावाच्या फाटभुंयेर हो निर्णय घेतला. हवामान पंजाब राजस्थान अस्तन उत्तर प्रदेश अस्तन मध्य प्रदेश बिहार झारखंड छत्तीसगड ओडिसा तेलंगणा हांगा फुडले 2 ते 3 दीस उष्णताय ल्हाराची परिस्थिती असपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. फाल्यां दर्यादेगेच्या आंध्र प्रदेश गंगेटीक अस्तन बंगाल आणि ओडिसा हांचेर उष्ण आणि दमट हवामान असतलें.

जी हाँ दोस्तों, वेलकम बैक। 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो सवार 35 मिनटे आणि रेनबो सन हंसा उरी लवाटो सुरू करता। सुंदर गिरसा पावसात भिजले सिद्धार्थ भुयाव आणि ट्रिस्का हांचा आवाज़।

वैष्णव खरे सुंदर असे गीत सिरंदान बुयाव आणि ट्रिस्का फर्नांडिस यांच्या आवाजात 105.4 MHz FM रेनबो तुम्ही असा ह्या गिराक भाऊ सांगतात रेनबो सांस हे आमचे कार्यवेत आणि श्रनो आयचे कार्यवेत आम्ही उलयता निर्णय घेवप ह्याच्या विषयी श्रनो जसे पहिले आम्ही तुमकां सांगला की आमी जेन्ना निर्णय घेता त्या निर्णया विशीं आमी आत्मविश्वास आमकां प्रत्येकाक आसपाक जाय. निर्णय हे वटेन ते वटेन घुंवपाचो केन्नाच आसना. केन्नाच एकदा घेतलो निर्णय ह्या वटेन त्या वटेन करपाचो नासता. निर्णय चुकीचो घेवंक आमी केन्नाच फावना. निर्णय घेतना तकली शांत दवरपाक जाय. आमची तकली आमी शांत दवरपाक जाय. बरो विचार करून निर्णय घेवपाक जाय. निर्णय घेवपाची ताक आसल्यारूच स्वता आमी निर्णय घेवपाक जाय. असे हे निर्णय आमचे जिणेंत खूप महत्वाचे असतात. तुम्ही लेगीत केन्ना तरी निर्णय घेतला असतलो. निर्णय घेवपाचो प्रसंग येयला असतलो तेन्ना तुम्ही हो निर्णय कितलो महत्वपूर्ण घेतला हाचेर तुम्ही विचार करात.

0: जी हर सोकेट की माटेगाव करण जावजत है गिरे जिले रेनबो सांसे कार्य जो आस्वाद तुम्ही गेता दिया किनाक 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो सवर 58 मिनट वेळ मुखेल खबर जो वेळ आणि त्याच्या उपरांत एक गीत असतले धडकन या फिल्म खातीर आमच्यो मुखेल खबरो जातकच
1: नमस्कार, यो आसात काय मुखेल खबरो. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे विदेश सचिव मार्को रुबिओ हांणी आयज नवी दिल्लीत व्यापक भासाभास केली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्यां 2026 वर्षाचे पद्म पुरस्कार भेटयतल्यो. निरोगी समाज समृद्ध राष्ट्र उभारूंक शकता अशें केंद्रीय खेळ आनी युवा वेव्हार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी म्हटलां. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल फाल्यां सावन भारतीय वेवसायीक फुडाऱ्यांच्या शिष्टमंडळा वांगडा कॅनडाक 3 दिसांची भेट दितले. केरी फोंडेच्या श्री विजयदुर्गा संस्थान आणि श्री विजयदुर्गा सांस्कृतिक मंडळ हांच्या जोडपालवान आयोजित केल्ल्या 21 दिसांच्या निवासी ब्रह्मचर्याश्रम वर्गाचो आयज समारोप झालो. आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर हांणी फाल्यां 25 मे दिसा केपेच्या आंबोली गांवांत आयोजित प्रेरणा दिसाच्या कार्यावळीचे आफोणे दिला. खेळ. कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हांच्या मदीं कोलकाता इडन गार्डन मैदानाचेर आयज 7:30 वरांचेर खेळ सुरू जातलो. हवामान खात्यान राज्यांत फुडले 2 दीस येलो अलर्ट जारी केला. 24 आनी 25 मे दिसा उत्तर तशेंच दक्षिण गोंयांत कांय जाग्यांचेर वादळी वाऱ्यासयत जोगलां गडगडासयत पावसाची शक्यताय उक्तायल्या.

यहाँ दोस्तों अलका याग्निक जावाजातले हे गीत रेनबो सांज हे कार्यवेजो तुम्ही आस्वाद घेतालात 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो सेवेच्या माध्यमातल्या. आता बरोबर 7:05 जाय तेल्ले सायकोरत आमच्यो इंग्लिशीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान कांय खेळातच.

0: श्रोते हो मनाच्या तारा हळुवारपणे छेडणारं भक्ती संगीत.
1: विष्णू माय जग
2: तरल स्पंदन जागवणारं भाव संगीत.

0: हे सर्व मराठी गीतांच्या मैफिलीतून रोज सकाळी
1: महादेवी वाहिनीवर 9:30
0: आणि FM वाहिनीवर 10:10
1: अगदी रोज.
2: मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे.
0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावर महादेवी वाहिनी 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स
1: आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्स वर
0: ऐकत रहा मराठी गीतांची मैफल
1: अगदी रोज.

जी हाँ दोस्तों, सप्त सुरैन चाह है सप्तर के सेमा 105.4 मेगाहर्ट्ज़ एफएम रेनबो भाऊच्या बलकव आणि तुम्ही साथी या केनाक बरोबर 7:36 झाले असा आणि एक सुंदरशी गीत या केनाक अलका यागनी आणि हेमा सरदेसाईच्या आवाजात

0: जी हाँ दोस्तों, सुंदर फिल्म, सुंदर गीत आणि सुंदर आवाज. कार्यवित मुखर सर है मुखर कॉल पोए आमचे सांगत कोण असतो. हॅलो,
1: हॅलो, गुड इव्हनिंग सर.
0: गुड इव्हनिंग सिलेश्वर बाब, खयचे गीत जाय? येस, खयचे गीत जाय
1: सर? प्यार ही प्यार पिक्चर आहे.
0: प्यार ही प्यार
1: तेरी आंखों में प्यारी कर मोहम्मद रफी सर.
0: ओके, येस डेफिनेटली दिता. ओके,
1: थँक
0: यू बाबा. या थँक्यू, थँक यू, थँक यू. सुष्णा, तुम्ही लगेच फोन मारा 222-4457 ह्या नंबरचेर आणि तुमचे आवडीचे गीत आमच्याकडे ऐकू मागा. ह्या खिणाक मोहम्मद रफी हांचो आवाज प्यार ही प्यार ह्या फिल्मा खातीर.

0: माझा चार मेगाहर्ट्स एफ एम रेनबोत भाऊच्या बालकॉन फक्त 15 मिनटां उरिल्ली आसा आनी हो मुखावेलो कॉल. हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार.
1: नमस्कार. हांव दत्ताराम शेटकर.
0: येस, आफ्टर खूब दिसांनी, कशें आसात?
1: आसा, बरें आसा. तुमी बरें आसा न्ही?
0: सामको फिट एंड फायन
1: हॅलो
0: शेटकर.
1: इश्कानू, तुमी कशें आसा?
0: सगळे
1: बरें
0: जाण
1: आसा
0: सामके
1: न्ही?
0: फिट एंड फायन.
1: आयज गीत तुमी काडला.
0: येस
1: संजोग फिल्म म्हटलें.
0: संजोग.
1: हय, लता मिश्रीन गायल्लें.
0: ओके, येस. सो म्हाका एक सांग,
1: ऑलरेडी.
0: आमी खूब फावटी
1: हय
0: निर्णय जेन्ना निर्णय घेता पळय,
1: हय
0: तेन्ना खुबशे फावटी निर्णय घेताना आमी जायते लोक घाई गडबडी
1: हय
0: निर्णय घेता, निर्णय चुकता.
1: हय
0: सो जिणेंत निर्णय घेतना कितले विचार करप म्हत्वाचे?
1: खरें म्हणटा जाल्यार विचार करपाक ते गरजेचे. कसलेंच जर म्हाजे इतलो एक मेस्त म्हणपाक लागलो,
0: आहां,
1: म्हाका याद जाता, आमी जेन्ना आमी जॉब घेवन कापता न्हू,
0: हाय.
1: सारक्या फीट बसोवपाक एक लाकूड, तेजें माप परती परती काडपाक जाय, तें चुकोंक जायना.
0: हाय हाय.
1: ताणें जर अशें म्हणलें जाल्यार आमच्या जिणेंतलो संवसाराचो जो हो आसा त्या खातीर आमी जाय तो यत्न करपाक जाय. आमी खरे विचार करूनच आमी मुखार पावलां घालपाक जाय.
0: बरोबर
1: उडवावडी उत्तर केलें जायत जाल्यार तें सारकें जावचें ना.
0: बरोबर.
1: जेन्ना आपली चूक जाता
0: हय,
1: तेन्ना सुद्दां आपली विचार करपाक जाय, खरें बाबा आपली चूक जाय, दुसऱ्या कडेन माफी मागपाक फाटीं रावपाक जायना.
0: बरोबर बरोबर.
1: खरी चूक ती चूक अशें म्हणपाक जाय, कित्याक
0: येस
1: दुसरो दुसरो आपल्या कडल्यान दुखोवपाक जायना.
0: बरोबर. सो खुबशे फावटी कितें जाता, वेताक चुकल्यार बाबांक चुकता, अश्यो
1: हय हय
0: गजाली जाता.
1: त्या खातीर पयलींच विचार करचो पडटा.
0: येस येस, तुमचे आवडीचें
1: आयज
0: गीत.
1: खूब दिसांनी आमी मेळ्ळे इश्टांनो.
0: येस येस
1: आमी मातशे थोडे फाटी रावले, कित्याक आनी इश्टांक आसा तेंकांय बी फोन करून सदा दत्ताराम शेटकर, दत्ताराम शेटकर सदां बरें बरें दिसले ना मनाक.
0: सो तुमचे आवडीचें गीत.
1: तुमचे सदांच याद जाताले.
0: थँक्यू थँक्यू.
1: चांबा
0: या, थँक्यू.

0: गीताच्या सुनो संजोग या फिल्मातील लता मंगेशकर यांच्या आवाजातल्या ह्या गीताप्रत मुखर तो कॉल. हॅलो
1: हॅलो
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: येस सातान
1: या
0: कुठतरी किती करतात सांगा खे गीत जाय सगळ्यात पहिले ओके तातूले खे
1: तेल तेल तेल मेरा हसी ओ मेरा साथी तेल तेल कटारा.
0: खूप सुंदर गीत असा किशोर कुमारांच्या आवाजात. येस डेफिनेटली हे गीत तुमका ऐकून देत आहे की ना. ओके
1: या
0: थँक्यू संदर.

0: शी हरसो सफरीता सुंदरशी गीता तुम्ही ऐकली भाऊच्या बालकवन 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबोत भाऊच्या बालकवन तुमचो निरोप घेता आणि स्टुडिओतल्या घड्यात बरोबर 7:58 मिनिट झाली असा. हो वेळ आमच्या मुखेल खबरात चालू उपरांत बरोबर 8 वरांचेर हॅलो गोयकारा.
1: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. पुरुमेताचो बाजार हो गोंयच्या समृद्ध सांस्कृतीक आणि खाद्य संस्कृतीचे पडबिंब असून फुडले पिळगे खातीर पारंपारीक खाद्य संस्कृतीची जतनाय करपाक महत्वाची भूमिका सारता असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटला. गोय सरकार, आदिवासी कल्याण संचालनालय आणि उटास संघटनेच्या जोडपालवात फाल्यां 25 मे दिसा प्रेरणा दीस मनयतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू फाल्यां नागरी गुंतवणूक सुवाळ्यांत 2026 वर्सा खातीरचे पद्म पुरस्कार भेटयतल्यो. निरोगी समाज म्हळ्यार समृद्ध राष्ट्र उभारू शकता अशें केंद्रीय खेळ आनी युवा वेव्हार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी म्हटलां. आयज सकाळी गुजरातांतल्या अहमदाबाद शारांत सायकल आनी राष्ट्रकुल दिसा निमतान तांणी तरणाट्यांक संबोधीत केलें. वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल फाल्यां सावन भारतीय वेवसायीक फुडाऱ्यांच्या शिष्टमंडळा वांगडा कॅनडाक 3 दिसांची भेट दितले. केरी फोंडेच्या श्री विजयदुर्गा संस्थान आणि श्री विजयदुर्गा सांस्कृतिक मंडळ हांच्या जोडपालवान आयोजित केल्ल्या 21 दिसांच्या निवासी ब्रह्मचर्याश्रम वर्गाचो आयज समारोप जालो. हवामान खात्यान राज्यांत फुडले 2 दीस येलो अलर्ट जारी केला. 24 आनी 25 मे दिसा उत्तर तशेंच दक्षिण गोंयांत कांय जाग्यांचेर वादळी वाऱ्यासयत जोगला गडगडासयत पावसाची शक्यताय आसा. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.
0: जी हा, दुसऱ्याची 8 वरां आणि आयताची सांज

जी हाँ दोस्तों, पाऊस हो सगळे आवडीचो विषय. जेव्हा पावसाक सुरुवात जाता तेव्हा पाऊस सगळ्यांक भावता मानवता, आणि असंच आज सकाळ पाऊस पडला आणि आता आमका उमोशीक लागल्या ती पावसाची.

0: सानो थाली सुन्दर से गीता चाका सानिध्यान या कार्यविजय सुरुवात झाली असा सुंदर गीत आशिल्ले सुंदरसा आवाज आणि असेच आवाज तुमकां आयकूंक मेळटले आमच्या हॅलो गोंयकार हे कार्यावळीत आणि ही कार्यावळ सजयता तुमचे पासत तुमचोच भाव मोगेशान तुमचे टॅक्स्ट तुमचे मॅसेज तुमची आवड आमचे पर्यंत धाडून द्यात 8380071054 8380071054 ह्या नंबराचेर बेगिनात बेगीन तुमचे टॅक्स्ट आमकां धाडून दियात आणि समजा तुमकां कॉल करपाक जाय मुजरत तुमकां कॉल करात 222-4457 ह्या नंबराचेर ह्या खिणाक हो कॉल आमच्या संगताक पळोवया कोण आसा तो हॅलो
1: हॅलो
0: हा कोण उलयता हय कोण उलयता येस बाबा खंयचे गीत जाय सांगात ओके येस डेफिनेटली दिता ओके या थँक्यू श्रेश्ठानो आशिल्लो आमचो इश्ट कार्यवित

जी हाल, सुंदर से गीत, सुंदर से आवाज, कारवेत मुखार सरता मुखावेलो मॅसेज आमचेर पावता. कॉर्नेलियो फेर्नांडीस फ्रॉम राय, तो आमचेर आयकूंक मागता. पुरण पोळी हे गीत सी आल्वारीस आनी ऑफेली हांच्या आवाजात, आनी रिक्वेस्ट धरपी कॉर्नेलियो फेर्नांडीस फ्रॉम राय. आनी हे गीत तो भेटोवंक सोदता सगळ्या वंडरफूल लिसनर्स आनी हॅलो गोंयकारा ही कार्यावळ आयकुपी सगळ्या इश्टांक. सो कॉर्नेलियो बाब, तुजे आवडीचे हे गीत खासा तुझ्या पासत पुरणपोळी.

जी हाँ दोस्तों, कार्यवेता मुखर सरिया सिल्वेस्टर रॉड्रिगीस फ्रॉम कुचेली म्हापसा आमकां आयकूंक मागता. आमच्या बापा हे गीत एज ब्रिटन हांच्या आवाजात कार्डिनल बिशॉप फिलीप, बिशॉप सामियो, बिशॉप आग्नेल, फादर कार्लोस, फादर आर्लीन, फादर रॉमेरो, फादर लुईस, फादर जेरोम, फादर वॉल्टर, टिचींग आनी नॉन टिचींग मायक्रोबायोलॉजी स्टुडंट्स ऑफ सेंट झेवियर कॉलेज म्हापसा हांच्या खातीर हे गीत आयकूंक मागता आमच्या बापा. सिल्वेस्टर रॉड्रिगीस फ्रॉम कुचेली म्हापसा हाचे कडल्यान हो मॅसेज. ज्योती गावस फ्रॉम मोर्जी आमचे कडेन आयकूंक मागता, साथ तुगेलो आयकूंक आयलो हे गीत आनी डॅडिकेट करता आमच्या सगळ्या फ्रेंड्स आनी एफ एम आयकुप्यांक. थँक्यू ज्योती गावस. लुईजा डिमेलो हाचो हो मॅसेज. हाय भाऊ, देव बरी सांज. देव म्हाका कातार दी. जेजूचे रोगत गावपी आल्फ्रेड रोज आनी हे कातार हांव भेटयतां. आमचो फादर कायताना देवान ताचेर आपलो आशिर्वाद घालून आनी सदांच बरे भलायकेन दवरूं म्हणून अशें मागता. लुईजा डिमेलो हाचे कडल्यान हो टॅक्स्ट आशिल्लो. थँक्यू लुईजा, देव बरें करूं. तुवें मागला एक गीत जेजूचे रोगत कांय किनातच तुजे बरेन.

अरे इतिहा प्रचे हे गीत गोयचो मांडो हे गीत आयकूंक वापी हो टॅक्स्ट आशिल्लो आमचो देविदास गांवस. देविदास बाब तुवें परत तुवें मॅसेज धाडला की आपूण रावता एक हे गीत आयकुपाक. सो तुजे आवडीचें गीत गोयचो मांडो काय की ना. तेज्या उपरांत मोगाचो दोतोर बाय आल्फ्रेड रोज आनी रिटा रोजांच्या आवाजांतलें गीत मागपी हो टॅक्स्ट मॅरी फेर्नांडीस फ्रॉम पुंदीर फोंडा. चला तेज्या दोनूय गितां बॅक टू बॅक

جی ابھی سو سپتے سن رہے ہیں سپتنی سہمت 105.4 میگا ہرٹس ایف ایم رینبو تمہیں ساتھ بھاؤ سنگ ہیلو گوئکار ہے کوکنی سنگے پیشکشیت بروبر رچی 8:48:30 جاتا جائے ٹیکسٹ تمہیں اجنی واچپی ارلی آتا کاروی مخالو میسج ہمیں دھڑن دیتا Anthony Fernandez from Asnora Bardesh. Anthony Bab, thank you very much. Tuvin Magla, Maka Katarai Kubag di Jasin Vajache, Jalatle Bangle Ani Katara Bereta, Mrs. Sunita A. Parwar, Lata A. Naik, Clara De Cruz, Palacio De Cruz, Ani John Fernandez. Ani Anthony Fernandez, Ajakarlan Hot Text, Amchivin Pavillo, Rudra Pandit from Marcel, Amchivin Aikumakta Gid, उंदरा मुझा मामा आणि हे गीत स्पेशली तो डेडिकेट करू सोदता सगळ्या ऐकूप्या रुद्र पंडित फ्रॉम मार्सेल बेनी कुलासो फ्रॉम वास्को ऐकू मागता सोबीत आमचे सोबीत आमचे हे गीत गावपी सोनिया सिरसाट इश्टानो बेनी कुलासो बाब तुझ्या आवडीचे गीत रोखडेच पावतले तुझे मेरेन सो ह्या किराक जसिन वाजाच्या आवाजातले गीत बांगडे जलाचे

जी हाँ दोस्तों, जैसे नवाज हजावाज अदले सुंदर शे गीत अशिले तुम्ही असत भाव सांगत आहे 105.4 मेगाहर्ट्झ एफएम रेनबो या खेळा गोवा हे गीत सोनिया सिरसा राजावाजत आणि कार्यवित उपरांत आदिवस हे गीत अशिले उषा अय्यर हाच्या आवाजात आणि बरोबर 9 वरांचे न्यूज 8:09 तुमका ऐकू मेळटलं. ऐकत रावत 105.4 मेगाहर्ट्झ एफएम.